0: माझा किंग, ओ माझे किंग।
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मा छल्लू, तू माझा किंग किंग किंग किंग।

0: उठा माझा किंग, ओ माझे किंग.
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मक छलो, तू माझा किंग किंग किंग.